0: with Guzzles Qualis. Classical music on Asian Radio Live. Every day at 8 a.m. and 3 p.m. and also Saturday at 7 p.m.
1: आता आपण एक मराठी भजन ऐकूया. सुख देवाशी मागावे, दुख देवाला सांगावे. हे सांगतात लता मंगेशकर आणि सुधीर फडके. फिल्माचं नाव आहे शिव ग्राचा.